सुरे मैं हूँ जोगिंदर हे काले जोगिंदर तर राम जोगिंदर हे पानी इम